धागे तीटे तीटे धागे तीटे तीटे क्रधा तीटे तीटे धागे न धा त्रिकट धागे तीटे गिंद्रान धागे त्रिकट थुन थुन थुन ना ना ना देने देने गिंद्रान धागे धाता ता धा धाता ता धा धाता ता धा गिंद्रान धागे त्रिकट थुन थुन थुन ना ना ना देने देने गिंद्रान धाता ता धा धाता ता धा धाता ता धा गिंद्रान धागे त्रिकट थुन थुन थुन ना ना ना देने देने गिंद्रान धाता ता धा धाता

धा धागे धीना गीना तीना तकित धकित धागे धीना धागे धागे धीने किन धागे धीने किन धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा।